नमस्कार मंडळी, हे आकाशवाणीचे वडोदरा केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात 93.9 MHz मराठी कार्यक्रम. रविवारच्या मराठी कार्यक्रमात मी मानसी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आकाशवाणी जिथे आज आपण शब्दांच्या पंखांवर उड्डाण घेणार आहोत. मंडळी, आज तुम्हाला रातोरात श्रीमंत होण्याच्या, अतिसुंदर दिसण्याच्या किंवा जगाला इम्प्रेस करण्याच्या खोट्या ट्रिक्स सांगणार नाही आहे. तर आज आपण बघूयात की आपल्या अनेक समस्यांनी भरलेल्या आयुष्यात खऱ्या मानसिक शांततेचा शोध कसा घ्यायचा ते. आजकाल आपण सर्वजण एका कधीही न संपणाऱ्या शर्यतीत पळतच असतो आणि अनेकदा लक्षात येतं की मानसिक शांतता हेच आपल्या आनंदाचं खरं गुपित आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण फक्त एकाच गोष्टीच्या मागे वेड्यासारखे धावत असतो आणि ती गोष्ट म्हणजे परफेक्शन. होय ना, आपल्याला सर्व काही एकदम परफेक्ट हवं असतं. आपला चेहरा परफेक्ट दिसायला हवा, आपली नोकरी परफेक्ट असायला हवी, आपला जोडीदार तोही सर्वगुणसंपन्नच असायला हवा आणि आपलं घर ते अगदी चकाचक असायला हवं. पण या परफेक्शनच्या नादात आपण आतून तणावग्रस्त बनत जातो. आपण स्वतःलाच सांगतो की जोपर्यंत मी परफेक्ट बनणार नाही तोपर्यंत मी आनंदीच बनणार नाही. तर हा मुखवटा काढून देणं आणि जसा आहे तसा स्वतःला स्वीकारणं म्हणजेच अंतर्मनाची शांतता. तसंच श्रोते हो, आपल्या जीवनात शांतता आणण्यासाठी काही थोर क्रांतिकारकांच्या गोष्टींनी आपण सुरुवात करूयात व ऐकूयात भारताचा अभिमान नेताजी सुभाषचंद्र बोस या मालिकेतील भाग 3.

0: भारताचा अभिमान नेताजी सुभाषचंद्र बोस, प्रवक्ता कृष्णा जाधव आणि मानसी रांगणेकर, लेखन वर्षा परगट, संकल्पना आणि निर्माण कृष्ण भावे।
1: सुभाष नाव ज्वाळामुखी,
2: रक्तात राष्ट्रभक्ती वाहे,
1: ध्येयासाठी सर्वस्व अर्पून
2: विजयाचा तो मार्ग पाहे।
1: आपले गुरु चित्तरंजन दास म्हणजेच देशबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजींनी आपला पुढील प्रवास सुरू केला। सुभाषबाबूंच्या स्वप्नांना बळ मिळालं आणि खूप मोठा आधार मिळाला। गुरुने आपल्या शिष्याला चांगल्याच प्रकारे ओळखले होते। एका सर्वश्रेष्ठ गुरुने सर्वोत्तम शिष्याला निवडला होता। स्वातंत्र्याच्या यज्ञात असंख्य आहुतींची गरज होती आणि त्या महान कार्यासाठी सुभाषचंद्रांनी सुरुवात केली।
2: सुभाषचंद्रांची दूरदृष्टी, युवकांना प्रेरणा देणारा त्यांचा आत्मविश्वास आणि सर्वस्वाचा त्याग करणारी वृत्ती हे बघून देशबंधूंनी सुभाषबाबूंवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवल्या। देशबंधूंनी सुभाषचंद्रांच्या नेतृत्व गुणांना योग्य दिशा दिली आणि त्यांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले। नेताजी आणि देशबंधू हे दोघे मिळून स्वतंत्र चळवळीला नवी दिशा देत होते। एक होता राष्ट्रासाठी झपाटलेला तरुण जो आपल्या जीवनाचा मार्ग शोधत होता आणि दुसरा होता अनुभवी नेता ज्यांनी स्वतःचे सर्वस्व देशासाठी अर्पण केले होते।
1: परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते। 1925 देशबंधूचे अकाळी निधन झाले। सुभाषबाबूंसाठी हा खूप मोठा धक्का होता। त्यांनी आपल्या राजकीय गुरु, मार्गदर्शक आणि भावनिक आधारस्तंभाला गुमावलं होतं। पुन्हा एकदा नेताजींसमोर प्रश्न होता, पुढे काय करायचे व कसे करायचे। आता थांबून चालणार नव्हते, किंबहुन अधिक जोमाने पुढे जायचे होते। चित्तरंजन यांची उणीव पदोपदी जाणवत होती। अशा परिस्थितीत सुभाषचंद्र काँग्रेसमध्ये सामील झाले। आपले वैचारिक मतभेद विसरून नेताजी काँग्रेससोबत काम करायला तयार झाले। केवळ एकच उद्दिष्ट होतं, स्वातंत्र्य।
2: 1929 पर्यंत काँग्रेसमध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत डॉमिनियन स्टेटस मिळवण्याबाबत चर्चा सुरू होती, परंतु सुभाषबाबूंना ही भूमिका अपुरी वाटत होती। त्यांचे स्पष्ट मत होते की भारताला अंशतः स्वायत्ता नव्हे तर संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे।
1: नेताजींनी आपले विचार काँग्रेसमध्ये स्पष्ट मांडले। डॉमिनियन स्टेटस म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, ही फक्त ब्रिटिशांनी दिलेली थोडीशी सवलत आहे। भारत सारख्या प्राचीन आणि महान राष्ट्राला अर्धवट स्वातंत्र्य नकोच। ब्रिटिशांचा हा एक डाव आहे, केवळ वेळ काढूपणाचा डाव। आम्हाला पूर्ण सार्वभौमत्व हवे आहे, पूर्ण राजकीय स्वातंत्र्य आणि स्वतःच्या भविष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा आहे।
2: काँग्रेसच्या या बैठकीत अनेक नेते होते। बहुतेकांचे मत होते की डॉमिनियन स्टेटसला मान्यता द्यावी, परंतु नेताजींनी आपला विरोध तसाच कायम ठेवला। सुभाषचंद्रांनी जे सांगितले ते सत्य होते, परंतु तरीही दुसऱ्या बाजूने विरोध होत असतानाच सुभाषचंद्र तळमळीने बोलत राहिले। आपण बघतोच आहोत की ब्रिटिश सरकार भारतीयांच्या सगळ्याच मागण्यांना नेहमीच विलंब करत आलेली आहे, त्यामुळे डॉमिनियन स्टेटस स्वीकारणे म्हणजे स्वातंत्र्य लढ्याची धार बोथट करण्यासारखे आहे। आपण हे विसरता कामा नये की आपल्या लोकांनी सर्वस्वाचा त्याग केला। हजारो क्रांतीवीरांनी तुरुंगवास भोगत ब्रिटिशांचा अत्याचार सहन केला, अनेकांनी प्राणांची आहुती दिली। या बलिदानांचे फळ अर्धवट स्वातंत्र्य नाही तर संपूर्ण स्वराज्य हेच असले पाहिजे।
1: नेताजींच्या ह्या विचारांमुळे काँग्रेसमधील तरुण अधिक आक्रमक बनले। बोस यांच्या विचारांचा प्रभाव आता तरुण वर्गावर व्हायला लागला होता आणि काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी अधिक तीव्र होऊ लागली होती। तरुणांना आवाहन करत बोस म्हणाले, मित्रांनो लक्षात ठेवा, भारताचे अंतिम उद्दिष्ट ब्रिटिश साम्राज्याच्या चौकटीत स्थान मिळवणे नाही तर ह्या चौकटीतून पूर्णपणे मुक्त होणे आहे। स्वाभिमानी राष्ट्र कधीही अर्धवट स्वातंत्र्य स्वीकारत नाही। हा आपल्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे। भारत

0: आपल्याला जगातील स्वतंत्र आणि शक्तिशाली राष्ट्र बनवायचे असेल तर संपूर्ण स्वराज्य पाहिजे. नो रिअल चेंज इन हिस्ट्री हॅज एव्हर बीन अचीव्ड बाय डिस्कशन्स.
1: यानंतरच्या काळात देशभरात आंदोलने तीव्र होत गेली आणि 1929 अखेरीस लाहोरला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य हे ध्येय अधिकृतपणे घोषित करण्यात आले. सुभाषचंद्र बोस हे केवळ बंगालचे नेते राहिले नव्हते, तर ते अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय नेते बनले होते. त्यांची लोकप्रियता युवक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांमध्ये वाढतच होती. एकीकडे त्यांची वाढती लोकप्रियता होती, तर दुसरीकडे काँग्रेसमधील विचारसरणीत तफावत वाढत होती. इथूनच नेताजींच्या काँग्रेसमधील नेतृत्वाशी वैचारिक संघर्ष सुरू झाला.
0: हा संघर्ष होता गांधीजी आणि नेताजींच्या विचारांचा. गांधीजींचा विश्वास होता की नैतिक शक्ती आणि जनतेचा शांततापूर्ण संघर्ष ब्रिटिश साम्राज्याला झुकवू शकतो. दुसरीकडे नेताजींचे मत होते की ब्रिटिश साम्राज्य इतक्या सहजतेने सत्ता सोडणार नाही. त्यांचे स्पष्ट मत होते की आवश्यक असेल तर सशस्त्र संघर्ष आणि निर्णायक कृतीचा वापर करावा लागेल.
1: गांधीजी आणि नेताजी यांची अनेक वेळा चर्चा व्हायची. एकदा अशीच चर्चा सुरू असताना नेताजी गांधीजींना म्हणाले, बापू, मी तुमचा खूप सन्मान करतो, परंतु मला असं वाटतं की माझे विचार तुम्हाला न पटणारे आहेत.
0: त्यावर गांधीजी म्हणाले, सुभाष, तुझ्या देशप्रेमावर, राष्ट्रभक्तीवर आणि निष्ठेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. माझं असंही मत आहे की तू देशभक्तांचा नायक आहे, परंतु दुर्भाग्यवश तू आपला मार्ग चुकला आहे, भटकला आहे.
1: नेताजींनी यावर उत्तर दिलं, बापू, मला खात्री आहे की माझ्या विचारांशी तुम्ही सहमत नसतात. आपले विचार जुळणारे नाहीत, पण याचा अर्थ असा होत नाही की मी मार्ग चुकलोय किंवा भटकलोय.
0: गांधीजींनी सुभाषचंद्राला समजवण्याचा प्रयत्न केला. दोघांमधील सर्वात मोठा फरक स्वातंत्र्यप्राप्तीच्या गतीबाबत होता. गांधीजी टप्प्याटप्प्यामध्ये संघर्ष करून जनजागृतीवर भर देत होते, तर नेताजींना त्वरित आणि संपूर्ण स्वातंत्र्य हवे होते. गांधीजींनी नेताजींना समजवण्याचा प्रयत्न केला, सुभाष, माझ्या मते हिंसा परिवर्तन नाही आणू शकत. लोकांचे हृदय परिवर्तन होणे गरजेचे आहे. संयम आणि शांतीच्या मार्गाने पुढे जात लढत राहिले पाहिजे. आपण तोपर्यंत लढायचे आहे जोपर्यंत आपल्या शत्रूचे हृदय परिवर्तित होत नाही.
1: नेताजी विचारात पडल्यासारखे गांधीजींना वाटले आणि होतेही तसेच. ब्रिटिशांचे हृदय परिवर्तन त्यांना असंभव वाटत होते. ब्रिटिशांचा अन्याय, अत्याचार आणि क्रूरता पूर्ण देश सहन करत होता. मानवतेचा अंश सुद्धा त्यांच्या मनात नव्हता. अशा पाषाणी दगडी हृदयाचे परिवर्तन कसे होईल बरे? आणि ते परिवर्तन होईपर्यंत वाट बघायची हे अशक्यप्रायच वाटत होते.
0: ह्या विचारात असताना त्यांना आठवले की आईने कसं रामायण आणि महाभारतातील कथा सांगितल्या होत्या. त्यांना आठवले ते राम. रामाने सुद्धा रावणाच्या हृदय परिवर्तनाची वाट बघितली, अनेक प्रयत्न केले, पण शेवटी झालं काय? प्रभू रामाने सुद्धा रावणाचा वध केला, हातात शस्त्र धारण केले.
1: महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला, धर्म आणि न्याय स्थापन करण्यासाठी ते युद्ध होते. अर्जुनाने शस्त्र टाकले, पण कृष्णाने शस्त्र उचलण्याचे कारण आणि उद्देश त्याला समजावून सांगितलं. दुर्योधनाचे हृदय परिवर्तन झालेच नाही. नेताजींना आठवला तो श्लोक, अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैव च. अहिंसा आपला धर्म जरूर आहे, पण अहिंसा टिकवण्यासाठी, धर्म स्थापनेसाठी शस्त्र उचलायची गरज भासलीच तर ती उचललीच पाहिजेत, हा त्याचा अर्थ आहे.
0: नेताजींना सगळं आठवायला लागलं. ज्या प्रदेशात त्यांचा जन्म झाला तेथे तर दुर्गा पूजा होते, काली पूजा होते. या देवींच्या अष्टभुजेमध्ये तर शस्त्र आहेत. दैत्यांचा सर्वनाश करण्यासाठी तर त्या अवतरित झाल्या होत्या. मग माझा मार्ग चुकीचा कसा?
1: या देशाला सर्वोच्च बलिदान करणाऱ्यांची परंपरा लाभली आहे, अगदी पृथ्वीराज चौहानांपासून तर भगतसिंहापर्यंत. अशा वीरांनी, महायोद्ध्यांनी आपल्या रक्ताच्या माध्यमातून देशाचे संरक्षण केले. ते लढले आणि वीरगतीला प्राप्त झाले.
0: नेताजींना आठवले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी क्रूर जुलमी शासकांविरुद्ध युद्ध पुकारले, स्वराज्याची स्थापना केली. त्यांना आठवले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते शब्द, हे अधम रक्त रंजिते, सुजन पूजिते. नेताजींनी गांधीजींना नमस्कार करत म्हटले, बापू, आपले वैचारिक मतभेद असले तरी तुम

0: त्यांच्याप्रती माझे प्रेम, माझा आदर कधीच कमी होणार नाही. परंतु माझे विचार फक्त राष्ट्रासाठी आहेत हेही तेवढेच महत्वाचे आहे. आपण मिटल्याशिवाय हा देश उभा राहणार नाही, आणि हा देश उभा करायसाठी जर बलिदानाची आवश्यकता पडलीच तर त्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.
1: नेताजी आणि गांधीजी असे दोन विचार प्रवाहाचे गट काँग्रेसमध्ये निर्माण झाले. नेताजींच्या पाठीशी मुख्यतः तरुणांचा मोठा वर्ग होता. ते देशात लोकप्रिय व्हायला लागले. त्याचाच परिणाम म्हणून 1938 हरिपूरच्या अधिवेशनात नेताजींची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. ही जणू काही जनतेने दिलेली पोचपावतीच होती.
0: 19 फेब्रुवारी 1938 रोजी गुजरातमधील हरिपुरा येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले. हा संयोगच होता की ज्या मातीतून अहिंसा, सत्य आणि शांततेचा आवाज बुलंद झाला त्याच भूमीवर एक प्रखर संघर्षाचा उद्घोष नेताजींनी केला.
1: गुजरातच्या भूमीवर आणखी नवविचारांचा उदय होत होता. जनसामान्यांना जणू काही उठा, जागे व्हा अशी प्रेरणाच नेताजी देत होते. असंख्य लोकांची उपस्थिती या सभेला होती. नेताजींनी घोषणा केली, पूर्ण स्वराज्य हा माझा, तुमचा आणि अखंड भारताचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भारत माता की जय. ह्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमत होता.
0: नेताजींनी जनतेला स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले. सुभाषचंद्रांना आशा आणि खात्री होती की सामान्य लोकांच्या सहकार्याने त्यांची ब्रिटिशांविरुद्धची लढाई अधिक तीव्र होणार आहे. नेताजींचा विश्वास अधिक सक्रिय आणि संघर्षशील दृष्टिकोनावर होता. त्यांना वाटत होते की ब्रिटिश साम्राज्य केवळ नैतिक दबावामुळे भारत सोडणार नाही, त्यासाठी अधिक कठोर आणि निर्णायक संघर्ष हवा आहे. त्या दृष्टिकोनातूनच ते निर्णायक पावले उचलत होते.
1: नेताजींच्या रूपाने वादळाशी झुंज देणारा, पराभवाला न मानणारा, त्याग तपस्या संघर्षातून नवा इतिहास घडविणारा नेता राष्ट्राला मिळाला होता. भारत मातेच्या मुक्तीसाठी विजयपथावर नेताजी निघाले होते. स्वातंत्र्याचा दीप पेटला होता.
0: देशबंधूंच्या सान्निध्यात ध्येयाला नवी दिशा मिळाली.
1: युवकांच्या हृदयामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली.
2: भारताचा अभिमान, नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रवक्ता कृष्णा जाधव आणि मानसी रांगणेकर. लेखन वर्षा परगट. संकल्पना आणि निर्माण कृष्ण भावे. जय

मंडळी, काही रोचक तथ्य जाणून घेऊयात का, जे आपल्या मनशांतीचा मार्ग सुखकर करतात. पहिला नियम, जगात काहीही कायम टिकणारं नाही, नथिंग इज पर्मनंट. आपण विचार करतो आपलं तारुण्य, संपत्ती, यश आणि नातीगोती कायम तशीच राहतील, पण निसर्गाचा नियम आहे, प्रत्येकच गोष्ट बदलते. कधी तुमच्याकडे खूप यश, प्रसिद्धी असेल तर कधी कठीण वेळ येणारच. वेळ वाईट आली तरी खचू नका, कारण ती देखील निघून जाणार. आणि यशाच्या शिखरावर अहंकारही करू नका, कारण तेही टिकणार नाही. नियम दुसरा, जगात पूर्णत्व ही गोष्ट कधीही पूर्णरूप घेत नाही. आपण नेहमी विचार करतो की ज्या दिवशी माझं स्वतःचं घर होईल, किंवा माझं कर्ज फिटेल, किंवा मी खूप प्रसिद्ध होईन, त्या दिवशी मी शांतपणे जगेन. पण तो दिवस खऱ्या आयुष्यात कधीच

येत नसतो. एक काम संपलं रे संपलं की दुसरी चिंता उभी. म्हणूनच सर्व गोष्टी पूर्ण करण्यापेक्षा जो प्रवास सुरू आहे तिथेच आनंद शोधा. एन्जॉय द प्रोसेस. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजेच या जगात काहीही परफेक्ट नसतं. जंगलात कोणतंही झाड एकदम सरळ नसतं. पानांचा आकार वेगवेगळा असतो. डोंगरांचे आकार वाकडे तिकडेच असतात. तरीही निसर्ग किती सुंदर वाटतो ना. मग आपण माणसं स्वतःला परफेक्ट बनवण्याचा हट्ट का बरं धरतो. श्रोते हो, आता पाहूयात हे तत्वज्ञान रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं ते. पण त्याआधी ऐकूयात हृदयाशी भिडणारं एक सुंदर गीत, जे गायलं आहे सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी. चित्रपट आहे अशी ही बनवा बनवी. गीतरचना आहे शांताराम नंदगावकर यांची आणि संगीत आहे अरुण पौडवाल यांचे.

श्रोते हो, सर्वात आधी येतं ते आपलं शरीर आणि मन. आजकाल सर्वजण तरुण दिसण्यासाठी धडपडताना दिसतात, पण वाढत्या वयानुरूप चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या, पांढरे केस हे तुमचे अपयश किंवा आजार नाहीत, तर ते तुमच्या अनुभवाचे आणि तुम्ही जगलेल्या सुंदर आयुष्याचे पुरावे आहेत. तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही

घालू शकत नाही. तो तुमचा रंग असो, वजन असो किंवा हेल्थ कंडिशन. म्हणूनच शरीराला सुंदर बनवण्यापेक्षा निरोगी बनवा. त्यानंतर येतं ते आपलं घर आणि त्यातल्या वस्तू. आपण आपलं घर शोरूमसारखं स्वच्छ ठेवतो, ते असायलाही हवं. पण मंडळी, तुमच्या घरातलं ते जुनं लाकडी टेबल, ते सांगतं की त्याच्या भोवती तुमच्या कुटुंबाने कितीतरी वेळा मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. ती जुनी चहाची किटली, तो खराब झालेला पण आवडता टी शर्ट, कितीतरी आठवणी सांगतात. आपण नेहमी परफेक्ट जोडीदार किंवा मित्र शोधत असतो, पण कुणीच कधीही परफेक्ट नसतं. श्रोते हो, आपलं अपयश त्या सुवर्णमयी रेषा आहेत ज्यांनी आपलं व्यक्तिमत्व हजार पट अधिकच मजबूत बनतं. आयुष्यातील या साध्या गोष्टींमध्ये जगातील सर्वात मोठा आनंद सापडतो, फक्त तो शोधत चाला. स्वतःच्या अपूर्णतेचा उत्सव अत्यंत अभिमानाने साजरा करा. आणि आता ऐकूयात आणखी एक उत्सव साजरा करणारं गीत, जे गायलं आहे आशा भोसले व लता मंगेशकर यांनी. चित्रपट आहे एक फूल चार हाफ, संगीत आहे अनिल मोहिले यांचे आणि बोल आहेत विवेक आपटे यांचे.

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. वेळ होत आली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढील रविवारी. मी मानसी आजची आपली सूत्रसंचालिका आपला निरोप घेते.